नमस्कार मोगा ऐकपेनो. एकशे पाच अंश चार मेगाहर्ट्स एफ एम रेनबोची ही वितरावणी सेवा तुम्ही ऐकतात. आकाशवाणी पणजी केंद्राचा हो एफ एम रेनबो चॅनल. आज भारतीय सौर दीस 9 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच शनिवार 30 मे 2026. आता सकाळची बरोबर 5 वाजून 55 मिनटं आणि 55 से

नमस्कार मगर ऐकपनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो बरोबर सर्व्हरा जाऊन 5 मिनटं जातात तुमच्या खातीर. आता घेऊन येतात रूपरेषा कार्यावळींची. आईच्या दिसा आम्ही तुमच्या खातीर पुराय शेनवारच्या ह्या दिसा खंयच्यो खंयच्यो कार्यावळी घेऊन येवपाची आसात. कांय खिणा भितरच बरोबर सर्व्हरा जाऊन 10 मिनटांचेर भक्ती गीतां तशेंच देशभक्ती संगीत घेऊन येता तुमच्या खातीर पुष्पांजलीची कार्यावळ. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद बिस्मिल्ला खां हांच्या शेनाय वादनात ऐकपाक रावात राग देशकार तशेंच राग बिलावल बनारसी धून बरोबर 6:32. 7:05 इंग्लिशींतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आनी ताचे उपरांत 7:10 नमस्कार गोवाच्या कार्यावळींत विचार किरण दिनविशेष. 7:25 5 मिनटांच्यो प्रादेशीक खबरो. 7:30 आयकुपाक रावात तरेकवार.

बरोबर 12:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान चित्ररंजनाची कार्यावळ आयकुपाक रावात 12:10 कातारा आयकुपाक मेळटली 1:05 जाल्यार भावगीत आयकुपाक रावात दनपारच्या 2:00 जुकबॉक्स ही कार्यावळ 2:32 आणि ह्या कार्यावळी सांगतानच पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो 3:00 प्रायोजित कार्यावळ स्पायस आरजेस चॉईस आयकुपाक रावात 3:10 तशेच पॉप टाईम 4:05 आणि म्युझिकल कॉकटेल 5:10 5:35 मराठी गीता तुमच्या खातीर रेनबो सांज ही कार्यावळ बरोबर 6:05 मजगती 6:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान तशेच फोन इन कार्यावळ 7:10 इंग्लिशीतल्यान खबरो 7:05 7:20 प्रादेशिक खबरो आणि 7:30 फार्म टू सिटी या कार्यावळीत वेलवर्गीय भाज्यो हाचेर कृष्णनाथ नायक हांची श्याम गावकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली कातारा आयकुपाक रावात रातच्या 8:30 एक ही फिल्म से काला बाजार ह्या फिल्मातली गीतां तुमच्या खातीर मोगाळ इश्टानो तशेंच न्यूज एट 9 बरोबर 9:00 बेस्ट ऑफ द वीक 9:15 हिंदीतल्यान खबरो 10:00 पश्चिमी संगीताची रिक्वेस्ट कार्यावळ फोन इन कार्यावळ 10:05 इंग्लिशीतल्यान खबरो 11:05 आणि फ्रॉम द आर्काइव्स ही निमाणी कार्यावळ आमच्या FM रेनबो चॅनलाचेर 11:10 ह्यो आसात तरेकवार अश्यो कार्यावळी मोगाळशनो आयच्या पुराय ह्या शेनवारच्या दिसा तुमच्या खातीर आमी घेवन येवपाचे आसात कांय खिणा भितरच पुष्पांजलीची कार्यावळ आयकुपाक रावात 105.4 MHz FM रेनबो तुमी आयकतात कांय खिणा भितरच आयकुपाक मेळटली पुष्पांजली

आकाशवाणी एफ एम रेनबो 105.4 MHz सुप्रभात आणि गुड मॉर्निंग तुमका सगळ्यांक. तुम्ही ऐकतात आता पुष्पांजलीची कार्यावळ. ही कार्यावळ तुमच्या खातीर दर दिसा सकाळच्या बरोबर 6:10 रस्ता मोगा इश्टानो. जी कार्यावळ भक्तीगीतां तशेंच देशभक्ती संगीत घेवन येता. कार्यावळीच्या पहिल्या सुवातेर तन्वी वालावलकर हांचो हो स्वर जय जय मंगलमूर्ती ह्या गीतांतल्यान ह्या कार्यावळीची सुरवात करुया. परत एक फावट सगळ्यांक सुप्रभात आणि तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो.

लता मंगेशकर हांचो स्वर आमी आयकलो प्रभू तेरो नाम ह्या गीतांत. मोग आयकपनो पुष्पांजलीची ही कार्यावळ तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो चॅनलाचेर. पुष्पांजलीच्या कार्यावळींत दर दिसा आमकां भक्ती गीतां तशेंच देशभक्ती संगीत आयकुपाक मेळटा. बरोबर 6:30 तुमच्या खातीर आसतल्यो मुखेल खबरो. आनी आतां कार्यावळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर घेवन येता देशभक्ती गीत वाणी जयराम हांच्या स्वरांत. हे राष्ट्र देवतांचे.

मोगा इश्टानो, हे निमाणे गीत पुष्पांजलीच्या कार्यावळीत देशभक्ती आम्ही ऐकलंय. हे राष्ट्र देवतांचे वाणी जयराम ह्यांच्या स्वरात. आता बरोबर 6:27 जातात. बरोबर 6:30 तुमच्या खातीर असतली शास्त्रीय संगीताची कार्यावळ. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. मोगा इश्टानो, घेता हांगा एक ल्हानसो ब्रेक. रोकडीच परत मेळूया. खंयच वचू नाकात, ऐकत रावात FM रेनबो.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

तिकीट तपासणी वांगडाच 934 विशेष तिकेटी तपासणी मोहिमो आखल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी समग्र शिक्षा अभियानाखाला निधी वापरपा विशीं सविस्तर नियाळ बसका घेतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सुरक्षा आव्हानांक तोंड दिवपाक सरकार प्रभावी करपा खातीर शिमे सुरक्षा दळाक जापसालदारकेचे अतिरिक्त वाठार दिवपाचो विचार करता अशें सांगलां. विधानसभा वेंचणूक लागीं पाविल्ली आसतनाच काँग्रेसीन प्रदेश काँग्रेसीच्या नेतृत्वान बदल करतना गिरीश चुडणकर हांची प्रदेश अध्यक्षपदाचेर नेमणूक केल्या. संवसारीक पर्यावरण दीस म्हळ्यार 5 जून दिसा गोंय ग्रीन कॉरिडॉर उपक्रमांतल्यान राज्याच्या राष्ट्रीय आनी राज्य महामार्गाचेर 90 दिसांची मोहीम सुरू करतले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून 2026 आसा. चड म्हायती खातीर 7020672701 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. आयपीएल क्रिकेट सर्तीन गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आड फाल्यां अहमदाबादांत सांजे वेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स. मग इष्टानो, आता बरोबर 11:32 जातात. तुमच्या खातीर आता शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज या कार्यावळी अंतर्गत उस्ताद बिस्मिल्ला खां हांच्या शयनाय वादनात आम्ही ऐकपाचे असात राग देशकार, राग बिलावल, बनारसी धून. तर पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर घेऊन येता उस्ताद बिस्मिल्ला खां हांच्या शयनाय वादनात राग देशकार.

0: ऐकता ती 5.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. आज गोय राज्य घटक दीस सगळ्या गोंयकारांक उर्बेभरीत पुरबी. मोगा इश्टानो, कार्यवळीक सुरवात करूया. विचार किरण ऐकूया आयच्या दिसाचो हो विचार.
1: कॉन्फ्युशियस म्हणटा, विद्वत्ता आपणावपाचे तिनूच मार्ग आसात. पयलो मार्ग म्हळ्यार अनुकरण, जे फकत पळोवन साध्य जाता. दुसरो मार्ग म्हळ्यार जाणून घेवप, जे अभ्यासावरवी साध्य जाता. आणि तिसरो सगळ्यांत कठीण मार्ग म्हळ्यार अनुभव घेवप, जे पळोवन, अभ्यासून आणि कृती करून साध्य जाता.

सुंदर असो हो विचार आमी आयकलो मोगाश्टनो आणि कार्यावळीची सुरवात जाल्ली आसा. नमस्कार गोवा, तुम्ही आयकतात ही कार्यावळ. आणि आज या कार्यावळी अंतर्गत दिनविशेष दर दिसा तुमच्या खातीर आमचो हो सेगमेंट दिनविशेष. म्हणजेच दर दिसा वेगळे असे खाशेलपण आमच्या दर दिसाचे आमी जाणून घेतात आमच्या या सेगमेंटात. ताचे उपरांत 7:25 5 मिनटाच्यो प्रादेशीक खबरो, 7:30 तरेकवार अश्यो तरेकवारशीं गीतां आनी 7:45 आयकुपाक रावात सरभोंवतण सादर करपी रविंद्र मार्दोळकर. तर ह्या खिणाक एक सुंदर अशें गीत घेवन येता रंजना जोगळेकर हांचो स्वर.

0: मोगाळेशानो सुंदर असे हे गीत रंजना जोगळेकर यांच्या स्वरातले आम्ही ऐकले आणि आता तुमच्या खातीर घेऊन येतात दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आयज गोंयच्या घटक राज्य दिसा निमतान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पणजेंत गोंयच्या घटक राज्य दिसाच्या सुवाळ्यांत वांटेकार जातले. त्या उपरांत ते गोवा सीएसआयआर राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेक भेट दितले. ह्या वेळार म्हायती दितना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला की
1: उपराष्ट्रपती माननीय श्री सी पी राधाकृष्णन जी स्टेटहूड डेच्या निमित्तान फाल्यां गोंयांत येता. स्टेटहूड डे तो कार्यक्रम कला अकादमीच्या आवारात आमी 10 वरांचेर सगळ्या जाणांनी शिजली होती. गोंयांत वेगवेगळे योगदान दिल्ल्या लोकांच्या बद्दल तांचे फेलिसिटेशन आणि बाकीचो कार्यक्रम हो गोवा घटक राज्य 40वो घटक राज्य दिन असा त्या निमित्तान आमी आयोजित केला आणि व्हडा उमेदीन गोंयचे घटक राज्याची माहिती ही सगळ्या लोकांपर्यंत पावची.
0: गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी गोंय घटक राज्य दिसा निमतान गोंयच्या लोकांक परबीं दिल्या. घटक राज्य दीस आमकां लोकशाय प्रवासाचो उगडास करून दिता. जातूंतल्यान गोंय राज्यान 1987 वर्सा भारतीय संघराज्याच्या

नमस्कार गोवा, नमस्कार गोंयकारांनो. सगळ्यांचे मनाकाळज आसावन परत एक फावट स्वागत येवकार. तुम्ही आयकतात नमस्कार गोवाची कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनलाचेर. इश्टानो, आज गोंय राज्य घटक दीस 30 मे 1987 अधिकृतपणान भारतीय संघाचे 25वे राज्य झाले गोंय आयच्या दिसा, आणि ते उगडास करपाचो हो आयचो दीस. केंद्र शासित केंद्रीय प्रदेश म्हणून वर्सा प्रशासना उपरांत ह्या प्रदेशाचे पुराय राज्यात संक्रमण झाल्याचे दिसून आयले. 30 मे 1987 ह्या दिसा संघ राज्याची विभागणी झाली. दमन आणि दीव हे केंद्रीय प्रदेश उरले, जाल्यार भारतीय संविधानातल्या 52वी दुरुस्ती खाला गोंय अधिकृतपणान पुराय राज्यत्व गोंयाक मेळ्ळें. तर आयच्या ह्या दिसाची सगळ्या गोंयकारांक, सगळ्या आयकुप्यांक उर्बी भरीत परबी भेटयता आणि सुंदर अशें गीत घेवन येता. तुम्ही आयकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनलाचेर नमस्कार गोवाची कार्यावळ.

उल्हास भुया हो संजीव प्रभु देसा यांच्या कडल्याने हे सुंदर असे गीत गोयची माती आम्ही ऐकले. मग आयुष्यानं गोय आज घटक राज्य दीस मनयता. 30 मे ह्या दिसा 1987 भारतीय संघाचे 25वे राज्य झाले तो याद करपाचो हो आयचो दीस. आणि आज गोय आपलं 40वं राज्यत्व दीस राज्य घटक दीस मनयता. आज सकाळी 10 वर जाऊन 30 मिनटांचेर कला अकादमीत तरेकवार अश्यो कार्यावळी जावपाच्यो आसा. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज ह्या कार्यावळीक हजर आसतले. गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे कार्यावळीक येजमानकी दितले, जातूंत नामणेचे गोंयचे व्यंगचित्रकार मारियो मिरांडा हांच्या शतमानाचो भोवमान करपी खाशेले प्रदर्शन आसतले. आनी यादिस्तीक शिक्केचे कवर सोडप आसतले. तशेंच राज्या खातीर केल्ल्या योगदाना खातीर वेगवेगळ्या नामणेच्या व्यक्तींचो भोवमान ह्या कार्यावळींत जातलो. आज गोंय आपले 40वे राज्य घटक दीस मनयता. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबोचेर नमस्कार गोवाची कार्यावळ.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

विनायक दामोदर सावरकर जांका आमी सगळे भारतीय स्वातंत्र्यवीर म्हणून वळखतात, तांची पय बेरेस्तारा म्हळ्यार 28 मे दिसा

0: जयंती. सावरकर हे हिंदुत्व ह्या विचारप्रणालीचे बुनियाद घालपी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य असे क्रांतिकारक. त्याच वांगडा ते सामाजिक समताये खातीर वावुरपी असे व्हड समाज सुधारकूय. तशेंच ते व्हड विचारवंत आनी साहित्यिकूय आशिल्ले. ते भाषाप्रभूय आशिल्ले. तांणी भाषा शुद्धी आनी लिपीशुद्धीची चळवळ सुरू केली. तांगेल्या ह्या वावराविशीं अधिक माहिती आमी जाणा जावन घेवया. मराठी साहित्याचे अभ्यासक समीक्षक प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी हांचे कडल्यान.
1: नमस्कार मित्रहो, मी कृष्णाजी कुलकर्णी. 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातल्या भुगोर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांची ओळख मुख्यत्वे एक क्रांतिकारक, राजकारणी, हिंदुत्ववादी

0: राजकारणी, हिंदुत्ववादी आणि एक प्रखर ध्येयवादी साहित्यिक अशी आहे. त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचे जाती भेद निर्मूलनाचे प्रयत्न आणि विशेष करून त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेले प्रयत्न हे आपल्याला माहिती असतातच. पण मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत ते थोडेसे अलक्षित राहिले की काय असं मला वाटतं. मराठी भाषेचे शुद्धीकरण हा सावरकर लिखित 1926 साली लिहिलेला हा ग्रंथ 1981 पुनर्मुद्रित करण्यात आला आणि त्यातून सावरकरांच्या ह्या कार्याची आपल्याला ओळख पडते. मित्र, व भाषेवर तसा इतिहासकालापासून अनेक परकीय भाषांचे प्रभाव पडत गेले आणि भाषेतल्या शब्दांना वेगवेगळी रूपं येतली. सावरकरांना वाटलं की आपली मराठी इतकी समृद्ध असून आपल्याला परकीय शब्दांचे आधार का घ्यावेसे वाटतात? या सगळ्या शब्दांना मराठी शब्द नाही आहेत का? मग त्यांनी प्रयत्न करून सुमारे 500 शब्द निर्माण केले आणि ते भालजी पेंढारकरांना पाठवून दिले आणि त्यातून त्यांनी सांगितलं की मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. त्यामुळे अगदी त्यांनी सिनेमापासून सुरू केलं, चित्रपट, अर्ज, आवेदन, तपास, शोध, अशी कितीतरी बाइंडिंग, बांधणी, अशा अनेक शब्दांना त्यांनी पर्यायी शब्द सुचवले आणि भाषेचे मूळ स्वरूप जे आहे ते कायम ठेवण्यास फार मोठं सहाय्य केलं असं मला वाटतं. तसंच सावरकरांनी लिपिशुद्धीसाठी सुद्धा, कारण ते विज्ञाननिष्ठ होते, आपली मराठी देवनागरी लिपी ही कदाचित पुढे संगणकामध्ये वापरासाठी सुद्धा सुलभ असावी यासाठी त्यांनी लिपिशुद्धता केली. उदाहरणार्थ वंदन शब्द लिहिताना वर आपण टिंब देतो, पण सावरकर म्हणतात की टिंब देण्याऐवजी अर्ध न पुढच्या दला जोडून वंदन लिहिता येतं आणि त्यामुळं ही भाषा वेगाने संगणकामध्ये वापरणंसुद्धा शक्य आहे. अशा पद्धतीचा दृष्टिकोन मांडणारा एक विज्ञाननिष्ठ, ध्येयनिष्ठ असा क्रांतिकारक म्हणून आपण सावरकरांचा आपल्याला परिचय आहे आणि आज त्यांचं आपण पुण्यस्मरण करूया.
1: देव बरे करू तुमका कुलकर्णी सर, तुम्ही दिल्या या माहिती खातीर आम्ही तुमचे उपकारी असात. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांक आमच्या आदरान नमन आणि या क्रांती सूर्याक नमळायेची भावपूर्ण अर्घ.

गोळीच्या 13 वर्षाच्या पिरायेच्या बाय सई मनीष गावस हिने राष्ट्रीय कला प्रतिभा शोध 2026 ह्या सर्तीन हिंदी एकपात्री प्रकारांत देशान पयलो क्रमांक हातासला. अखिल भारतीय सांस्कृतीक संघाचे वतीन ही प्रतिश्ठायेची राष्ट्रीय सर्त घडोवन हाडिल्ली. देशातले विंगड राज्यातले कलाकार सर्तक हातून वांटेकार जाल्ले. आतां सई अंदमान निकोबार जुव्यार जावपी आंतरराष्ट्रीय पातळेवेल्या सांस्कृतीक ऑलिंपियाड परफॉर्मींग आर्ट्स 2026

बरं तर मग कुट्यानो आता निरोपाचा वेळ आला, त्यांना हंगाच थाळूया, मिळूया आता ते शनिवारा याच वेळात. पळत राहा तुमची अपूर्वाईची कार्यावळ सरभोवतण. देव बरे करू.

सरभोवताणी ही कार्यावळी आम्ही ऐकली मोगाळिष्टानो, आणि ह्या कार्यावळी बरोबरच नमस्कार गोवाची ही कार्यावळींतल्यान हांगाच सोंपता. कांय खिणा भितरच बरोबर 8 वरांचेर तुमच्या खातीर आसतले समाचार प्रभात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान, आणि 8 वरां जावन 15 मिनटांचेर आयकुपाक रावात कातराची कार्यावळ 105.4 MHz FM

मोगा आयकुपॅनो, खूप खूप स्वागत, योकार अँड व्हेरी गुड मॉर्निंग तुमकां सगळ्यांक. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. बरोबर 8:15 जाल्या कातराच्या या कार्यवळीत सगळ्यांचे मनाकाळजा सावन स्वागत करता. आणि आज गोवा स्टेटवूड डे सगळ्या गोंयकारांक उर्विपरीत परबी भेटयता. आणि कार्यावळीच्या पहिल्या सुवातेर सुकूर दी सँटा क्रूज घेवन येता गोंय मजे.

ini yang sangat tinggi unaile ritin bai ya Qatar. 8 जाऊन 32 मिनटां जाल्यां 8 जाऊन 40 मिनटांचेर 10 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. फुडल्या सुवातेर तुजो मोग.

0: दिसता तिकें.
1: आनी खंय? बाजाराक.
0: बाजाराक. आनी पोती खंय तर?
1: पोती? पोती ते दितात मगो फुकट.
0: पळयले, ही संवय तुमची, ही संवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
1: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.

नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय राज्य आयज आपलो 40वो घटक राज्य दीस मनयता. हे निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पणजे कला अकादमीत घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत वांटेकार जातले. अस्तंत आशिया संघर्षाक लागून संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जावपाक लागिल्ल्यान सरकारान तेल कंपनीक 30 दिसांचो एलपीजी साठो संरक्षित करपाक सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ओंग ल्यांग आयज 5 दिसांच्या भारत भोंवडेर बिहारात पावतले. हाँगकाँगात जाल्ल्या 22व्या आशियाई एथलेटिक सर्तीत भारतान बेसबरी कामगिरी चालू दवरून 4 भांगरा पदकांसयत 8 पदकां जोडल्यात. आयपीएलात गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 7 विकेटींनी हारोवन फायनलीत सुवात मेळयली. आनी हवामान खात्यान आयज वेगवेगळ्या राज्यांनी जंगलांसयत गडगड मारून पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आता पुराय खबरो. गोंय राज्य आयज आपलो 40वो घटक राज्य दीस मनयता. 1987 वर्साच्या ह्या दिसा गोंयाक राज्यपद मेळ्ळें आनी ते भारतीय संघाचे 25वे राज्य जाले. हे निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज पणजेच्या कला अकादमीत घटक राज्य दीस कार्यावळीत वांटेकार जातले. 1961 वर्सा पोर्तुगीज सत्तेंतल्यान मुक्त जातकच दमण आनी दीव हांचे वांगडा गोंय संघ राज्य जालो. एक व्याख्यात्मक खीण 1967 वर्सा आयलो जेन्ना गोंयची वेगळी वळख तिगोवन दवरपा खातीर गोंयकारांनी

0: इतिहासीक मतदान केले. 1987 वर्सा कोंकणीक राजभास म्हूण मान्यताय मेळिल्ल्यान राज्यपदाची वाट मेकळी जाली आनी त्या वर्सा 30 मे दिसा गोंय हे भारताचे 25वे राज्य जाले. आयच्या कार्यावळीत नामनेचे व्यंगचित्रकार मारियो मिनांडा हांचो यादस्तीक शिक्को जारी करप, कॉफी टेबल बुकाचे विमोचन, पुरस्कार वितरण आनी नागरीक कल्याण उपक्रमांचो आस्पाव जाता. ते उपरांत उपराष्ट्रपती गोंयातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीक भेट दितले आनी शास्त्रज्ञांकडेन संवाद साधतले. अस्तंत आशिया संघर्शातल्यान संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जावपाक लागल्या म्हणून सरकारान भौशीक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपनींक उण्यात उणे 30 दिसांखातीर एलपीजीचो साठो करपाक सांगला. अस्तंत आशियातल्या संघर्षाविशी काल आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत पत्रकारांकडेन उलयताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी हे विशी माहिती दिली. भारत देश कच्चे तेल साठोवपाची ताक वाढोवपा खातीर वावुरता. साठ्यावरवी इंधन सुरक्षितताय घटमूट करपाक आणि अखंड पुरवण सुनिश्चित करपाक सरकार वावुरता. सरकारान भारतीय तेल महामंडळ, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ह्या सरकारी तेल विपणन कंपनीक नेमान व्यापारी सामुग्री परस चड साठोवपाची येवजण आखपाक लागल्या अशें सुजाता शर्मा हिणें सांगले. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग आयज सकाळी 5 दिसांच्या भारत भोंवडेर बिहारातल्या गया पावतले. ताचे वांगडा जायते मंत्रीमंडळ वांगडी, वरिष्ठ अधिकारी आनी वेवसायीक फुडारी हांचो आस्पाव आशिल्लो उचेल्या पावडावेले शिष्टमंडळ आसतले. राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग हांची सध्याच्या क्षमतेन भारताची ही पयली भेट आसतली. गया हांगा म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष महाबोधी देवळाक आनी सुजाता देवळाक प्रार्थना करतले. उपरांत ते नवी दिल्लीत पावतले. आयज सांजे ते विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांची भेट घेवपाचे आसा. फाल्यां म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्यानमार भारत वेवसायीक मंचात वांटेकार जातले. सोमारा ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन दोनूय देशांमदले इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंध आनीक घटमूट करपाविशी चर्चा करपाचे आसात. काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्यानमार आनी भारत हांचे मदले प्रश्न दोनूय फुडारां मदल्या बसके वेळार मुखार येतले अशें सांगला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी समग्र शिक्षा अभियाना खाला निधी जारी करप आनी वापरपा विशीं सविस्तर नियाळ बसका घेतल्या. तातूंत समग्र शिक्षा 3.0 चड कार्यक्षम, पारदर्शक आनी परिणाम प्रधान करपाचेर भर दिलो. समग्र शिक्षा अभियान पीएम पोषण, पीएम श्री, प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया आनी हेर मुखेल कार्यावळींसयत एकात्मिक पद्दत ह्या वर्सा सावन सुरू जातली अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्री प्रधान हांणी सांगला. हाका लागून शाळेच्या शिक्षणीक प्रणालीत चड समन्वय सुनिश्चित जातलो अशें तांणी मुखार सांगले. काल बसके वेळार केंद्र राज्य संलग्नताय घटमूट करपाविशीं चर्चा जाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावीपणान चालीक लावपाचेर नव्यान लक्ष केंद्रीत करतले. विद्यार्थ्यां मदीं नवनिर्माण, पोषण, कुशळटाय, उदरगत, खेळ आनी कला हांचेर खासा भर दितले. विकसीत भारत 2047 खातीर गरजेचें मनीसबळ तयार करपाक ह्या यत्नांची म्हत्वाची भूमिका आसतली अशें मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: जो घटना हुई है ये अत्यंत दुर्भाग्यजनक है, नहीं होनी चाहिए था. अभी दोबारा जब हम लोगों ने री नीट की घोषणा किया है.
0: आता मुखावेल्यो खबरो. नव्या सुरक्षा आव्हानांक तोंड दिवप चड प्रभावी करपा खातीर शिमे सुरक्षा दळान जापसालदारकेचे अतिरिक्त वाठार दिवपाचो विचार सरकार करता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. काल गुजरातांतल्या भूज हांगा बीएसएफाच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतना मंत्री शहा उलयताले. मंत्री शहा हांच्या हस्तुकी भारत पाकिस्तान शिमेचेर म्हत्वाच्या 2 नव्या शिमेवयल्या चौकांचे उक्तावण जाले. बीएसएफ स्थापन जावन 60 वर्सां उपरांत बीएसएफाचे शिमेचे सुरक्षा संकल्पनेत पुरायपणान बदल करपाचो निर्णय घेतला अशें ताणी सांगले. स्मार्ट बॉर्डर सुरक्षा प्रकल्पाखाला शिमेवयल्या सुरक्षेक घटमूट करपाचे यत्न सुरू आसात अशें गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. ह्या यत्नांत कोट्यांनी रुपयांची गुंतवणूक आसा आनी ड्रोन, रडार, वॉच टॉवर, अत्याधुनीक तंत्रज्ञान आनी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्ल्यान एक घटमूट सुरक्षा जाळी तयार जातली. हे एकदां स्थापन जातकच देशाच्यो शिमो मोडपाचे धाडस कोणाकूच जावचे ना अशें तांणी स्पश्ट केला. डिझायन लिंक्ड इन्सेंटीव्ह डीएलआय येवजणेंतल्यान प्रोत्साहन मेळटा अशें केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान

कल्याण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. सोशल मिडिया पोस्टात मंत्री वैष्णव हांणी काल तिरुवनंतपुरमातल्या अर्धवायू स्टार्टअप नेट्रा सेमीन देशातली पहिली एज एआय सिस्टम ऑन चीप नेत्रा A2000 ही प्रगत 12 नॅनोमिटर तंत्रज्ञान नोड वापरून तयार केल्या असे सांगले. व्यापारात ही चीप वापरल्यार ऑटोमोबाईल रॉबोटिक्स ड्रोन ह्या क्षेत्रातल्या स्मार्ट व्हिजन एप्लिकेशनांक शक्त मेळटली असे ताणी मुखार सांगले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला की पेपर फुटीची घटना अत्यंत चुकीची असा. डीडी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीत मंत्री प्रधान हांणी हे आश्वासन दिला की फेर परीक्षा

0: प्रधानहांणी हे आश्वासन दिला की फेर परिक्षा प्रक्रिया कसल्याच चुकांशिवाय योग्य आणि पद्धतशीरपणान जातली. हे काम सुरळीतपणान जावचे म्हण सगळ्यांनी सहकार्य करचे असे आवाहन तांणी केला. विद्यार्थ्यांक संबोधित करताना मंत्री प्रधान हांणी म्हळे की सरकाराक तांच्यो चिंता समजतात आणि हे चुकीचे घडला हे तांणी मान्य केला.
1: जो घटना हुई है ये अत्यंत दुर्भाग्यजनक है, नहीं होनी चाहिए था. अभी दोबारा जब हम लोगों ने री नीट की घोषणा किया है, वो री नीट सुव्यवस्थित हो जाए, इसमें निर्भुलता के साथ हो, ये अभी हमारा दायित्व है. इस काम पे सभी का सहयोग हम अपेक्षा रखते हैं.
0: हाँगकाँग हांगा जाल्ल्या आशियाई 20 वर्सा सकयल्या एथलेटिक्स सर्तीत भारतान आपली प्रभावी कामगिरी चालू दवरून 4 भांगरा, 2 रुप्या आणि 2 काश्या पदका सहित 8 पदकां जोडली आणि चीनाच्या उपरांत क्रमवारीत दुसरी सुवात मेळयल्या. काल सर्तीच्या दुसऱ्या दिसा भारतीय खेळगड्यांक 4 भांगरा पदका सहित 7 पदकां फावो झाली. 19 वर्सा पिरायेची पुजा सिंग हिणे बायलांच्या वर्गात 1.93 मीटर उडी मारून भांगरा पदक जिखून बेस बरी कामगिरी दाखयली. भारताची आणि 3 भांगरा पदकां दादल्यांच्या 5000 मीटर सर्तीत नितीन गुप्तान मेळयली, जाल्यार बायलांच्या डिस्क फेकात अमानत कांबोज हाणें पयलो क्रमांक मेळयलो आनी दादल्यांच्या डेकथलॉन सर्तीत राहुल जाखरान येलो मेडल मेळयलो. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती न्यू चंडीगढात जाल्ले दुसरे क्वॉलिफायर मॅचीत गुजरात टायटन्स पंगडान राजस्थान रॉयल्साक 7 विकेटींनी हारयलो. ह्या जैताक लागून आतां फाल्यां गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड अहमदाबादात फायनल मॅच जातली. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आणि अंदमान आणि निकोबार जुव्यात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, विदर्भ आणि छत्तीसगडात गडगड मारपाचो अदमास आसा. हवामानातल्या वेगवेगळ्या बदलांक लागून गोयात जगला आणि गडगड मारून पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. फुडले 6 दीस राज्यात चडान चड 34 ते 35 जाल्यार उण्यात उणे 27 ते 28 अंश सेल्सियस तापमान उरपाची शक्यताय आसा. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यू रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडच्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर, पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब, तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. आतां खबरो सोंपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. गोंय राज्य आयज आपलो 40वो घटक राज्य दीस मनयता. हे निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पणजे कला अकादमीत घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत वांटेकार जातले. अस्तंत आशिया संघर्षाक लागून संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जावपाक लागिल्ल्यान सरकारान तेल कंपनींक 30 दिसांचो एलपीजी साठो संरक्षित करपाक सांगला. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मिन लिंग ह्यांग आयज 5 दिसांच्या पारत भोंवडेर बिहारात पावतले. हाँगकाँगात जाल्ल्या 22व्या आशियाई एथलेटिक्स सर्तीत भारतान बेस बरी कामगिरी चालू दवरून 4 भांगरा पदका सहित 8 पदकां जोडली आणि आयपीएलात गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 7 विकेटींनी हारोवन फायनलीत सुवात मेळयल्या. हवामान खात्यान आयज वेगवेगळ्या राज्यांनी जगला सहित गडगड मारून पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

0: इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटीयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

लकी अली आणि राम्या हांच्या स्वरातले हे गीत आम्ही ऐकले, कहो ना प्यार है ह्या फिल्मा खातीर. आता फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर घेऊन येता प्यार तो होना ही था ह्या फिल्मा खातीर. उदित नारायण आणि आशा भोसले हांचो स्वर, एक अजनबी.

0: सुनिधी चौहान आणि कुमार सानू घेऊन आले अजनबी या फिल्माचे टायटल ट्रॅक मेरी जिंदगी में अजनबी का इंतजार है. मोगायशनो या कार्यावळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर आणखी एक सुंदर सोबीची गीत घेऊन येता. बरोबर 10 वरां जावन 5 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत जातल्यो. आयकुपाक रावा. तुमी आयकतात चित्र संगीताची कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनलाचेर. फुडल्या सुवातेर गजनी या फिल्मा खातीर श्रेया घोषाल हांचो स्वर घेऊन येता लट्टू.
1: That's my step for a man, Jack.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडप? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

आकाशवाणी एफ एम रेनबो तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत मराठी चित्रपटातली गाणी. बरोबर 10:10 झालेली आहेत. हा कार्यक्रम तुमच्यासाठी एफ एम रेनबो चॅनलवरती 105.4 MHz. तर कार्यक्रमाला सुरुवात करूयात आपण या चिमण्यानं.

श्रोते हो, चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम, मराठी गीतांचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय FM रेनबो चॅनलवरती. विसरू नको श्रीरामा, मला लता मंगेशकर यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर तूच तू घेऊन आले होते स्वप्नील बांदोडकर. आणि आता तुमच्या डोक्यात वाजणार आहे टिकटिक.

श्रेया घोषाल यांच्या स्वरातून मोहिनी आपण ऐकलत श्रोते हो ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे मराठी गीतांचा 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो चॅनलवरती तुम्ही ऐकताय. बरोबर 10:32 झालेली आहेत. 11 वाजता हा कार्यक्रम संपून तुमच्यासाठी असतील हिंदीमधून बातम्या.

बेला शेंडे यांच्या स्वरातून नटरंग या चित्रपटासाठी ही लावणी आपण ऐकलीत श्रोते हो, आणि आता केव्हा तरी पहाटे.

ती सध्या काय करते या चित्रपटासाठी विदित पाटणकर यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं, हृदयात वाजे समथिंग. आणि आता या कार्यक्रमातील शेवटचं गाणं तुमच्यासाठी सैराट या चित्रपटामधून अजय अतुल यांच्या स्वरात आणि त्यांच्याच संगीतबद्ध केलेलं हे गाणं झिंग झिंग झिंगाट. मी नेहा घेते तुमचा निरोप आणि पुढील कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आरजे समीक्षा बरोबर 11:05 कोकणी सुगम संगीताचा. बरोबर 11 ऐकायला विसरू नका हिंदीमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून. ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीनिमित्त तुम्ही ऐकले सोनिया शिरसाट हांच्या आवाजान हे गीत. पूर्णानंद चारी हांची रचना आणि ई आर विनय हांचे संगीत.

ऐकूया पुढले गीत, प्रेमानंद, दर्शना आणि मधुमिता ह्यांच्या आवाजान, प्रेमानंद वेळुसकर ह्यांचे संगीत आणि ॲडव्होकेट उदय भेंब्रे ह्यांची रचना.

अक्षदा बांदेकर ह्यांच्या आवाजाने हे गीत निघतेच तुम्ही ऐकले. ऐकूपेनं आता ऐकूया पुढले गीत. शान ह्यांच्या आवाजान गौराज तळावलीकर ह्यांची रचना आणि अशोक पत्की.

ऐकूया फुडले गीत साधना सरगम हांच्या आवाजात. रजय पवार हांची रचना आणि अशोक पत्की हांचे संगीत.

अशोक पत्की हांचे संगीत गौतमी हेदे हांचो आवाज आनी रमेश वेळुसकर हांची रचना. आयकुप्यांनो, तुम्ही आयकता सुगम संगीताची कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो गोवा या चॅनलाचेर. या कार्यावळीन आता ह्या खिणाक घेऊया ल्हानसो ब्रेक.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

सुगम संगीताच्या कार्यावळी निघता तुम्ही ऐकलं आरती नायक यांच्या आवाजान हे गीत आणि रमेश वेळुसकर यांची रचना.

पुरुषोत्तम पैह्यांच्या आवाजाने हे गीत निघतेच तुम्ही ऐकले, आणि डॉक्टर भिकाजी घाणेकर यांची रचना. ऐकूया पुढले गीत मुकेश घाटवळ यांच्या आवाजात आणि सारिका नायक यांची रचना.

सवारा जाऊन 30 मिनटांचेर कोकणीतल्यान खबरो, 7:10 फोन इन, 7:30 फार्म टू सिटी या विशयाचेर इंटरव्यू, 7:20 कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो, 8:00 कातारांची कार्यावळ, 8:30 एक ही फिल्म से, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 बेस्ट ऑफ द वीक, 10:00 हिंदीतल्यान खबरो, वेस्टर्न म्युझिक फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम 10:05 इंग्लिशीतल्यान खबरो, 11:05 11:10 फ्रॉम द आर्काइव्स FM रेनबो चॅनलाचेर तुमचा आमचं सांगात सोपता मध्यान राज्या 12:05 ह्या आशिल्ल्यो FM रेनबोच्यो कार्यावळी.

आता ऐकूया महादेवी चॅनल वेल्या कार्यावळींची रूपरेषा. बारावारा 5 मिनिटांचेर अस्तुरी. स्वर संगम 12 जाऊन 30 मिनिटांचेर. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो. 1 जाऊन 5 मिनिटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

चित्ररंजन या कार्यावळीत निघतेच तुम्ही ऐकले किशोर कुमार ह्यांच्या आवाजान हे गीत आणि आर डी बर्मन ह्यांचे संगीत आणि मजरूह सुलतानपुरी ह्यांची रचना. ऐकूया फुडले गीत अप्पू राजा या फिल्मातले एस पी बाळा सुब्रमण्यम हांचो आवाज, प्रेम धवन हांची रचना.

थ्री इडियट्स या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकले सोनू निगम आणि श्रेया घोषाल ह्यांच्या आवाजान, शंतनू मोहित्रा ह्यांचे संगीत आणि स्वानंद किरकिरे ह्यांची रचना. ऐकू पेनो 12:30 वरांचेर आम्ही सहक्षेपित करता कोकणीतल्या मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्या.

0: नमस्कार, हांव सुवर्णा, ह्यो सत्काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंयच्या घटकराज्य दिसा निमतान लोकांक परबी भेटयल्या. गोंयांत संस्कृती आनी आदरातिथ्या वांगडा शिक्षण, तंत्रगिन्यान, स्टार्टअप तशेंच शाश्वत विकास साधपाक यश मेळयलां अशें तांणी मुखार म्हटलां. गोंयच्या घटकराज्य दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयच्या लोकांक परबी दिल्या. गोंयची उदरगत चालूच उरची आनी विकसीत भारत उभारपाक गोंयच्या म्हत्वाची भूमिका थारची अशें तांणी म्हटलां. गोंय घटकराज्य दिसाची गोंयकारांक परबी दितना गोंयच्या उदरगती खातीर आनी विकसीत फुडारा खातीर वावरपाचो सोपूत घेवया अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. कला अकादमीन जाल्ल्या 40व्या गोंय घटकराज्य दिसा निमताच्या कार्यावळीन मारियो मिरांडा टपाल तिकीट आनी टपाल कवर तशेंच कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्तुकी झाले. विधानसभा वेंचणूक लागी पाविल्ले असतनाच काँग्रेसीन प्रदेश काँग्रेसीच्या नेतृत्वान बदल करतना गिरीश तोडणकर हांची प्रदेश अध्यक्षपदाचेर नेमणूक केल्या. गोंय सरकारान आयुर्वेद आनी होमिओपॅथीक शिक्षण दिवपी अनुदानीत महाविद्यालयां खातीर नवी पॅटर्न ऑफ असिस्टन्साची अधिसुचोवणी काढल्या. आनी एप्रील 2026 ह्या एकाच म्हयन्यान कोंकण रेल्वे महामंडळान सदच्या तिकेट तपासणे वांगडाच 934 खासा तिकेट तपासणी मोहिम्यो आखल्यो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आयकुबांधो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोच्यो कार्यावळी. चित्ररंजन ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडले गीत. मैं हूं ना या फिल्मातले के आणि वसुंधरा दास हांच्या आवाजान अनु मालिक हांचे संगीत आणि गीतकार जावेद अख्तर.

0: महालक्ष्मी अय्यर आणि सोनू निगमांचा आवाज निघतोच. तुम्ही ऐकलं सलाम ए इश्क या फिल्मा खातीर. शंकर एहसान लॉय हांचे संगीत आणि समीर हांची रचना.
1: साहेबान कदरदान मेहरबान दिल थाम के बैठिए क्योंकि अब आपके सामने तशरीफ ला रही
0: है. ऐकूया फुडले गीत. ये जवानी है दिवानी या फिल्मातले विशाल दादलानी आणि रेखा भरद्वाज हांच्या आवाजान, प्रीतम हांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य आणि कुमार हांची रचना.

कपूर अँड सन्स या फिल्मातले गीत निघते समय ऐकले अरवान मालिक आणि अमल मालिक यांच्या आवाजात. अमल मालिक यांचे संगीत आणि अभिरुची चंद यांची रचना.

राबता या फिल्मातले गीत निघतेच मी ऐकले अरिजित सिंग ह्यांच्या आवाजान. संगीतकार प्रीतम आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य. ऐकपॅनो, तुम्ही ऐकता चित्ररंजन ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो गोवा ह्या चॅनलाचेर. ह्या कार्यावळीतले निमाणे गीत आता ऐकूया जसलीन रॉयल ह्यांच्या आवाजान, अमित त्रिवेदी ह्यांचे संगीत, कौसर मुनीर हांची रचना, आणि हे गीत असा डियर जिंदगी या फिल्मातले.

ऐकू बेनो, कातारांच्या कार्यावळी निघतेस तुम्ही ऐकलंय? हेमा सरदेसाय ह्यांच्या ताळ्यान हे कातार. एक वर जाऊन 30 मिनटांचेर आम्ही सहक्षेपीत करता कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

0: आयकुपॅनो, 1:47 झाले असा. कातारांच्या कार्यावळीन ह्या खिणा घेऊया लहानसा ब्रेक.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
2: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनीत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

एक वजन 49 मिनटं आणि 15 सेकंद झाले असा. कातारांची ही कार्यावळ तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो गोवा ह्या चॅनलाचेर. कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया फुडले कातार कोनी रोज हांच्या ताळ्यान.

0: हांव पियो फर्नांडीस तुमच्या कानार सादयता तेच अस्तोरेच्या मोगा खातीर अर्पण केलेली
1: आयकू भयणो कातारांच्या कार्यावळीन आयकूया फुडले कातार यंग चिको हांच्या ताळ्यान
0: पियो फर्नांडीस संगीत रोजपी बॅनी फर्नांडीस संगीत बरोवन वाजोवपी कार्लितो हो म्हजो वावर तुमच्या घरांनी सादोंक हेच म्हजे आवडे

0: ऐकू बनू या कातारा वांगडाच कातारांची ही कार्यावळ इथल्यान सोपता.
1: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: अगो गुळयो सोपल्यो मगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात.
2: किदें
1: कळ्ळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयल्ली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आणि आस्वाद घ्या.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो गोवा हा चॅनल. दुपारचे 2 वाजलेले आहेत. मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात मी समीक्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया नील नडकर्णी यांच्या स्वरातलं हे भावगीत, प्रवीण यांची शब्दरचना आणि अशोक पत्की यांनी बद्ध केलेलं संगीत.

भीमराव पांचाळे यांचा आवाज आणि संगीत आणि एम बी चव्हाण यांची शब्दरचना. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम.

भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातलं हे गाणं. प्रवीण यांची शब्दरचना आणि केदार पंडित यांचं संगीत.

श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलं सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरातलं हे भावगीत आणि अशोक पत्की यांचं संगीत. ऐकूया पुढचं गाणं, वैशाली सामंत यांच्या

नुकतंच आपण ऐकलं कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं हे गाणं, हेमंत वाडसकर यांची रचना आणि श्रीकृष्ण यांचं संगीत. श्रोतेहो, सुरेल गाण्यांच्या ह्या प्रवासाला इथेच थांबवत मी समीक्षा आता आपल्या सर्वांचं मराठी भावगीतांच्या कार्यक्रमातून निरोप घेत आहे. बरोबर 2:30 ऐका आमच्या स्टुडिओमधून प्रसारित होणाऱ्या कोकणीतल्या बातम्या आणि या बातम्यानंतरच्या पुढील कार्यक्रमाची धुरा आरजे व्हॅलिडी सांभाळणार आहेत. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो गोवा

शिक्षण पदवी दिवपी अनुदानीत महाविद्यालयां खातीर नवी पॅटर्न ऑफ असिस्टंसांची अधिसुचोवणी काडल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज हिंदी पत्रकारिता दिसा निमतान हिंदी भाषेक समर्पीत पत्रकार लेखक आनी संबंधितांक शुभेच्छा दिल्यात. आनी दिशाभूल करपी UPSC जाहिराती प्रकरणी CCPA म्हळ्यारूच सेंट्रल कंज्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीन कोचिंग सेंटराचेर 7,00,000 रुपयाचो दंड घातला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मोगळकेपणो नमस्कार. 5:30 आणि 60 सेकंद झाले आसात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. या सभेत हांव कृपा तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार दिता. कार्यावळ फुडें व्हरचे पयलीं ऐकुया आयच्या दिसा वितरावपी कार्यावळींची रुपरेषा. इशानो 5:35 आयकुपाक रावात मराठी गीतांचो कार्यक्रम. 5:58 कोंकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 6:00 आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपेत हिंदी खबरापत्र. 6:05 ते 7:05 मेरेन रेनबो सांज ही कार्यावळ खासा तुमच्या खातीर. मजगती 6:30 कोंकणी राष्ट्रीय खबरापत्र. सात वरजून 5 आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपेत इंग्लीश खबरापत्र. 7:10 ते 7:20 मेरेन फोन इन प्रोग्राम. 7:20 आयकुपाक रावात कोंकणी प्रादेशीक खबरापत्र. 7:30 फार्म टू सिटी ही सप्तकी कार्यावळ खासा तुमच्या खातीर. 7:58 कोंकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो.

मग अकबरा 8 वरांचेर आस्वाद घेऊया कातारांचो, जाल्यार 8 वर जावन 30 मिनटांनी आयकुपाक रावात एक ही फिल्म सी. 9 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित न्यूज एट 9. 9 वर जावन 15 मिनटांनी बेस्ट ऑफ द वीक. 10 वरांचेर हिंदी खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित जातले. दावर 5 मिनटांनी पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत आयकुपाक रावात फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम. 11 वर 10 मिनटांनी फ्रॉम द आर्काइव्स. मजगती 11 वर 5 मिनटांनी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित इंग्लिश खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले. इशानू ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरपी कार्यावळींची. आयकत रावात एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्सांचेर सकाळी 6 ते 12 वरां मेरेन. तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आणि माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर. काय घेण्यात जायकू पक्रवात मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. 5:35 आणि 25 सेकंद होत आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात मी कृपा आपलं स्वागत करते. ऐकूया मंगेश चव्हाण आणि आनंदी जोशी यांचा जोडस्वर.

श्रोते हो मराठी गीतांच्या कार्यक्रमात नुकतंच आपण ऐकलं केसंजय यांचं गीत अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं. कार्यक्रमात यापुढे ऐकूया स्वप्नील बांदोडकर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम 105.4 MHz आकाशवाणीच्या FM रेनबो वाहिनीवर. यापुढे ऐकूया ज्योत्स्ना हर्डीकर यांचा स्वर.

श्रोतेहो, नुकतंच आपण ऐकलं ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. कार्यक्रमात यापुढे ऐकूया शंकर महादेवन.

श्रोतेह आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीची ही FM रेनबो वाहिनी. मराठी गीतांच्या कार्यक्रमात नुकतंच आपण ऐकलं शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत.

इश्टानो 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा गोवा मुक्त झालो. दीर्घ लोक चळवळी आणि जनतेच्या आकांक्षेच्या बळार 30 मे 1987 ह्या ऐतिहासिक दिसा गोंयाक भारताचें 25वें राज्य म्हणून दर्जो मेळ्ळो. होच दीस आमी दर वर्सा गोंय राज्य दीन, घटक राज्य दीन म्हूण व्हडा उत्साहान, व्हडा उमेदीन पुराय गोंयभर साजरो करतात.

0: find ya, like the colors of a butterfly.
1: Ishana, tumhi aikatat FM Rainbow आणि Rainbow Suns या कार्यवळीत. आता घेऊया काही क्षणाची विश्रांती आणि ऐकूया कोकणी राष्ट्रीय खबरापत्र.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. गोंय ल्हान पूण सोबीत, गोंयची अस्मिताय, संस्कृती, परंपरा आनी वेगळेपण सांबाळून गोंय सरकारान गोंयची उदरगत करची अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हटलां. 40व्या गोंय घटक राज्य दिसाच्या कार्यावळींत ते मुखेल सोयरे म्हूण उलयताले.
1: Goa is a beautiful state. Small is always beautiful. It is a living civilization shaped by the centuries of cultural exchange, intellectual openness, maritime enterprise, and social harmony. From the ancient temples and magnificent churches to its music, literature, and festivals, Goa represents the very essence of India's pluralistic spirit.
0: ह्या वेळार माचेर गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री श्रीपाद नायक, राज्यसभेचे खासदार हाजीर आशिल्ले. मुळावी बांदावळ, शिक्षण, भलायकी, डिजिटल गव्हर्नन्स ह्या मळार गोंयान उल्लेखनीय कामगिरी केल्या. हांगाची गोंय कर्मचारी निवड आयोगा वतीन केल्ली पारदर्शक नोकरी भरती प्रक्रिया तोखणायेची आसा. स्वताची अस्मिताय तिगोवन दवरून उदरगत साध्य जाता हे गोंयान दाखोवन दिला. गोंयान ब्लू अर्थवेवस्थेन टिकाऊ उदरगतीन देशाचे फुडारपण करचे अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हटलां.
1: Goa witnessed significant development in infrastructure, education, governance, while preserving its unique cultural identity. The state has witnessed remarkable strides in infrastructure, education, healthcare, tourism, digital governance. Recruitment becomes so transparent in this country, and that is starting from Goa that I appreciate. While preserving Goa's rich cultural heritage and unique identity, at the same time we have to progress.
0: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज सांगला की खेत बचाओ अभियान ही शेती, शेतकरी आणि गावांक जोडपी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम घडोवपाक जाय. नवी दिल्लीन खेत बचाओ अभियानाच्या तयारी संदर्भात आयोजित उच्चा पावड्याच्या बसके वेळार ते उलयताले. बसके वेळार तांणी म्हटलां की साऱ्याचो संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाची आव्हानां लक्षात घेऊन शेतकऱ्यांक वेळार सल्लो दिवप, पंचायत स्तराचेर सक्रीय सहभाग आणि योजनांचे लाव थेट गावांमेरेन पावोवपाचेर या मोहिमेचो भर आसतलो असे तांणी मुखार सांगला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज हिंदी पत्रकारिता दिसा निमतान हिंदी भाषेक समर्पित पत्रकार, लेखक आणि संबंधितांक शुभेच्छा दिल्यात. सोशल मिडिया वयल्या एका पोस्टान श्री बिर्ला हांणी म्हटलां की हिंदी पत्रकारितेन भौशीक जाणीव जागृत करपा खातीर, लोकशाय घटमूट करपा खातीर आणि लोकांच्यो भावना प्रतिबिंबित करपा खातीर एक प्रभावी माध्यम म्हणून काम केलां. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज ग्रेटर नोएडाच्या सुरजपुरातल्या लोहम प्रकल्पाक भेट दिली. प्रसार माध्यमांकडेन उलयतना श्री वैष्णव हांणी सांगले की जायत्या आधुनिक तंत्रगिन्यानान लिथियम बॅटरी आणि कायमस्वरुपी चुंबकाची महत्वाची भूमिका आसा आणि हे भारतान तयार करचे आणि ताचे तंत्रगिन्यान

मोगाशनो तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर आणि रेनबो सांज ही कार्यावळ आणि तुमच्या संगताक आसा हांव कृपा. निकतेच आम्ही कोकणी राष्ट्रीय खबरापत्र आयकलें. रेनबो सांज कार्यावळीत फुडल्या सुवातेर अँथनी फर्नांडीस हांणी गायिल्लें सोबीत गोवा. ईशान आयचो हो दीस 30 मे गोंयच्या इतिहासातलो एक भोव म्हत्वाचो दीस, अभिमानाचो दीस. आज आमी मनयतात गोंय घटक राज्य दीस.

0: I hardly garib phatya apangula tran goichana
1: ishano goy घटक राज्य दिसाची परबी देऊन रेनबो सांस कार्यावळा वांगात सोपयता काय खेळण्याचं ऐकू पकडावात दिल्ली केंद्रावेळेन सहक्षेपित इंग्लिश खबरापत्र.

मग ऐशानं तुम्ही ऐकत आहात म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 7 वर जाऊन 31 मिनिटं आणि 10 सेकंद झाले असतात. ऐकूया प्रायोजित कार्यावळ फार्म टू सिटी.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान साबार आयकुप्यांचे आमी मना काळजा सावन स्वागत करतात. हांव नितीन कोलवेकर. आयत ह्या कार्यावळीन आमी तुमचे भेटेक घेवन आयल्यात एक नामनेचे पशु चिकित्सक डॉक्टर रामा गोपाळ परब हांकां. दोतोर रामा परब हे पाळी कुटुंबीचे. गुजरात वेटरनरी कॉलेजींतल्यान तांणी बीबीएससीचे शिक्षण पुराय केला. सुरवेच्या काळांत तांणी कर्नाटकांत आणि मागीर गोवा डेरीन आपली सेवा दिल्ली आसा. हाली ते गोय सरकारच्या पशु वैजकीय अर्थात एनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सर्विसीस या खात्यान असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पळयतात. सध्या ते फोंड्याच्या स्टॉकमॅन ट्रेनिंग सेंटरांतल्यान आपले काम पळयतात. त्याचबरोबर गोय सरकारान गोवा दूध संघाचेर जी त्रिसदस्यीय समिती नेमयार केल्या ताजेय ते सदस्य जावन आसात. मदलो कांय काळ तांणी गोवा डेरीचे नियुक्त वेवस्थापकीय संचालक म्हणून काम पळयलां. सामाजीक मळार तांचे काम आसा. जाणा जावन घेवया तांचे कडल्यान गोय राज्यांतली पशु वैजकीय मळावयली सद्यस्थिती. नमस्कार दोतर रामा परब.
1: नमस्कार.
0: आमचे चावडी हे कार्यावळीन तुमचे स्वागत आसा.
1: देव बरें करूं
0: तुमकांय बी. दोतोर, जशे मनीस तशी मोनजात जनावरां, जश्यो आमच्यो विंगड विंगड समस्या तश्यो तांच्योय बी. आनी देखूनच पशु वैजकीय खातें कार्यरत आसा. आमी मनीस आमची दुखणी शब्दान व्यक्त करतात. मोनजातीक ती सांगूंक कळना अशा वेळार तुमी तुमचो वावर कसो करतात?
1: जशी दुयेंतां जी मनशांक जाता तेच पद्दतीची दुयेंतां जी आसा ती जनावरांकूय आसता. जाता कशें, मनीस जो आसा तो आपणाक कितें जाता हें ताका पयलींच कळटा आनी तो आपले परीन जे कितें ट्रिटमेंट घेवपाचो आसता तो सुरवातीचो घेता. तो जर सारको जालो जाल्यार तेजेर थांबता आनी समज जावंक ना जाल्यार परत फुडें वचोन तो आपलो फुडलो ट्रिटमेंट जो घेता. पुणून जनावरांच्या बाबतीन तशें नासता. जनावरां दुयेंत जाल्ल्या कारणान जे दुयेंत जे आसा ते तेज्या मालकाक कळटा. तो एक गोरवां आसूं तीं किंवा पाळीव प्राणी म्हणजे जे आमचे कुत्रे माजर

0: खंयचे पद्दतीन तेंकां दुयेंत जालां हें तेका कळ्ळ्या उपरांत तो आमकां कॉल करता आनी आमचो सगळी भिस्त जी आसा म्हणजे मालकाचेर जे पद्दतीन तो हिस्ट्री दिता तेजेर अवलंबून आसता. आमकां जे ज्ञान जे मेळटा हे रोखडेच मेळना. आमी आमचो 5 वर्सांचो जो कोर्स आसता जो एनिमल हस्बंड्रीचो बीव्हीएससी एन्ड एएच थंय आमची जी कॉलेज जाता थंय आमकां 3रा वर्साच्यान आमचो जो क्लिनिकल परिक्षण जे आसा ते 3रा वर्साच्यान सुरू जाता. मागीर आमी फिल्डार वयता. फिल्डार ट्रेनिंग जे लोकां कडल्यान जो एक्सपिरियन्स आमकां म्हणजे विसरोन जे मेळटा त्या हेज्या वयल्यान आमी आमचो तेंकां कसलें दुयेंत जालां हें वळखोन जे हिस्ट्री घेवन तेंचे क्लिनिकल एग्जामिनेशन करून तेंकां योग्य पद्दतीचे ज्या दुयेंसाक जे वखद आसा ते आमी करता.
1: म्हणजे एकंदरीत तुमचे त्या पद्दतीन ट्रेनिंग जाल्ले आसा. त्याचबरोबर जी पाळीव जनावरां आसात त्यांचे जे मालक आसात तेंचे कडल्यानूय तुम्ही त्यांची हिस्ट्री घेतात आणि तुम्ही त्यांचा जो कितें ट्रिटमेंट करपाचो आसात तो करतात. दोतोर, कशें आसा की दर एकल्याक सरकारी सर्वीस दिवप शक्य ना, पूण जोडीच्यो संधी निर्माण करप शक्य आसा. अशा वेळार आमचे मानादीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत सदांच एक घोषणेचे उच्चारण करता ती म्हळ्यार आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय. ह्या त्यांच्या घोषणेचो किंवा ह्या त्यांच्या ध्येयाचो पुरावो करता आसतना तुमचे पशु वैद्यकीय खाते कशा प्रकारचो वावर करता?
0: जेन्ना कोविड झालो आणि कोविडा उपरांत आमकां कळून येयले की जे आमी स्वता आत्मनिर्भर जावप हे कितले गरजेचे, ही गरज वळखून आमचे मानादीक मुख्यमंत्री बाब डॉ प्रमोद सावंत हांच्यानी आमचे गोंय स्वयंपूर्ण करचे असो एक ध्यास घेतलो आणि त्या ध्यासातल्यान त्यांच्यानी प्रत्येक डिपार्टमेंटसांक उलो मारलो की तुम्ही ह्या आमचे गोंय जे आसा ते स्वयंपूर्ण करपाक तुम्ही प्रयत्न करपाक जाय. आणि त्या हेतान आमची प्रत्येक डिपार्टमेंट्स जी आसा ती काम करपाक लागली. भितरलेच आमचे डिपार्टमेंट ऑफ एनिमल हस्बंड्री हांच्यानी तेच पद्दतीन काम सुरू केले. आणि आमच्यो नो डाऊट पहिली भरपूर स्किमी असल्योच त्यो आताय आसा, पण आम्ही नेटान काम करपाक सुरू केले.
1: तुम्ही स्किमी कडे आयलाच ते कसे असा की आम्ही खूपशा वाटी म्हणता आत्मनिर्भर वा स्वयंपूर्ण, पण असे शब्द वापरले झाल्या सुद्धा मजत ही जायच पडटा, स्वाभाविक असा. आता गोय राज्यात चलपी पोल्ट्री फार्म असत, डेअरी फार्म असत, गॉटरी पिगरी अशा वेगवेगळ्या तरेन हे एनिमल्स रेअरिंग किंवा जनावरां पोसपाचे काम चलता. तर ह्या सगळ्या गोष्टीं खातीर सरकारच्यो कसल्यो स्किम्स असतात, अर्थात येवजण्यो असतात ज्याचो लाभ सामान्य व्यावसायिक घेऊ शकता?
0: स्किम म्हटल्या उपरांत आता कशें आसा, एनिमल हस्बंड्री म्हटले की आमच्यो स्किमी ज्यो आसा त्यो आमच्या स्किमींनी डेरी येता, पोल्ट्री येता, गोटरी येता आणि पिगरी येता. ह्या चारूय घटकांक आमच्यो वेगवेगळ्यो स्किमी आसा. सगळ्यात पहिली हांव चालू करता आमची डेरीच्यो स्किमी. डेरीच्या स्किमींनी आमच्यो 5च्या आसपास आमच्यो स्किमी आसा त्या हातून गोरवां घेवन दूद काढून प्लस तेतून जी जी अवजारां लागता तेंकां प्लस त्यांचे जे ग्रीन फॉडर जे किती असा तेतून आमच्यो स्किमी असा. सगळ्यात पहिली जी स्किम तुमकां हांव सांगता ती मुख्यमंत्री सुधारित कामधेनू स्किम. ह्या स्किमी अंडर आमी लोकांक गोरवां घेवपाक जवळ जवळ 90% अनुदान दिता. गायचो आमचो जनावरांचो रेट आमी 70,000 आसपास निश्चित केल्लो असा. ताजेर 63,000 म्हणजे 63,000 रुपया आमी लोकांक अनुदान दिता. प्लस ह्या गोरवांचे जो इन्शुरंस करपाक समज येदा कदाचित कसल्या कारणांक लागून जर गाय जर दगावली ते जनावर जर दगावले जाल्यार तेजो इन्शुरंस करपाक लागून आमी 16,000 आसपास तो अमाऊंट त्या फार्मराक दिता जेणे करून तेका कांयच आर्थिक नुकसान जावचे न्हू. प्लस ह्या स्किमी अंडर आमचे म्हणजे जी कामधेनू सुधारित स्किम जी आसा मुख्यमंत्री त्या हातून आमी गोठो बांदपाक 2,60,000 आसपास अनुदान लोकांक दिता. आता जेन्ना गोरवां हाडली गोरवां हाडल्या उपरांत ही वन टायम स्किम जाली अनुदानाची. तेज्या उपरांत जे दूद आमच्या हांगा तयार जाता ते दूद तयार जाल्ल्या उपरांत जो रेट तेका मेळटा तेजेरूय आमचे सरकार अनुदान दिता.

0: ब्रॉयलर असा, लेयर असा आणि लो इनपुट टेक्नॉलॉजी बर्ड्स. लो इनपुट म्हणजे ज्यो गावठी कोंबड्यो असा त्यो पोसपाक. आमी ब्रॉयलराक तुम्ही जर पोसतले जाल्यार महिन्यांक 56,000 रुपया, लेयर जर पोसतल्यो कोंबड्यो म्हणजे तात्यो घालपाच्यो जाल्यार 48,000 रुपया महिन्यांक, आणि लो इनपुट टेक्नॉलॉजी बर्ड्स जर पोसतले जाल्यार महिन्यांक 4,000 रुपया. अशे पद्धतीचे आमी अनुदान फार्मराक दिता. त्या आता तितून कशें आसा, कंडिशन आसा, तुमी थोड्योच कोंबड्यो पोसतले आनी 56,000 रुपया ब्रॉयलराक घेतले तशें ना. तितून आमचे जेन्ना इन्स्पेक्शन जातले तेन्ना जवळ जवळ त्यो 2,000 कोंबड्यो त्या फार्मान तेज्या आसच्यो पडटा. त्यो तेणी रेज करपाच्यो पिला पासून कोंबड्यो करपाक आनी त्यो विकपाच्यो. त्यो विकल्या उपरांत महिन्यांक जे अनुदान जे आसा ते महिन्याच्या महिन्यांक तेंकां तें अनुदान मेळटले. दुसरें पोल्ट्री फार्मान पोल्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट म्हणजे कोण जर पोल्ट्री फार्म जर बांदतलो जाल्यार तेकाय आमचे अनुदान आसा. एक लो इनपुट टेक्नॉलॉजी बर्ड्स आनी ब्रॉयलराचे जर फार्म कोणी करतलो जाल्यार तेका 6,00,000 अनुदान आमचे डिपार्टमेंट दिता. आनी जर कोण आमचे तात्यांच्यो कोंबड्यो पोसपाक सोदता जाल्यार तेका 21,00,000 अनुदान आमचे डिपार्टमेंट दिता. ह्यो दोन स्किमी जाल्यो. तेज्या उपरांत समज कोणाचे जर पोल्ट्री फार्म आसा जाल्यार ट्रान्सपोर्ट सबसिडी फॉर पोल्ट्री फीड. ट्रान्सपोर्टाचेर आमी पर मॅट्रीक टन 200 रुपया सबसिडी त्या फार्मराक दिता.
1: दोतोर, हे जाल्यो पोल्ट्रीच्यो. आमी आता थोडक्यान एक वेगळो विषय घेऊया की साधारणपणे कोंबड्यांक, बोकड्यांक, दुकरांक आणि गोरवांक अशो हे वेगवेगळ्यो स्किम्स असतात. दोतोर, एक महत्वाचो प्रश्न आमी हेचे कडेन येऊया की तुमकां गोवा डेरीचेर नियुक्त केल्ले आसा प्रशासकीय संचालक म्हणून. गोवा डेरीची स्थिती तशी नाजूक आसा आसली त्या वेळार मुखेलमंत्री किंवा आमचे एनिमल हजबंड्रीचे मंत्री बाब निळकंठ हळर्णकर, सहकार मंत्री बाब सुभाष शिरोडकर हांणी फुडाकार घेवन एक 3-सदस्यीय समिती नेमली, त्याचेर तुमची नियुक्ती केली. म्हाका सांगात गोवा डेरीची सध्याची स्थिती कितें आसा किंवा तुमच्या दृष्टीकोनांतल्यान तेचे फुडें कितें बरें जावं येता?
0: तुम्ही सांगला ते योग्य आसा. गोवा डेरीची पयलीची स्थिती म्हणजे पयली तेका सुवर्णकाळ असलो, मदी तेका आता सामकी अशी नाजूक स्थितीन डेरी पावली असली आणि भरपूर चार्जीस जे डेरी चलयताले तांचेर भरपूर चार्जीस जावन बोर्ड डिझॉल्व झालो. आणि तेज्या उपरांत आमकां अंडर द लिडरशीप ऑफ आमचे पराग नगरशेकर जे गव्हर्नमेंटाचे सिनियर स्केल ऑफिसर असा ते चेअरमॅन आणि आम्ही दोग जाण, हांव आणि आमचो एक संदीप परब पारसेकर जे अकाउंट्स डिपार्टमेंटाचे आसा, आमकां तिघांकूय थंय एज अ कमिटी ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून घातले. आमी जेन्ना थंय गेले तेन्ना म्हणजे जेन्ना आमी चार्ज घेतलो तेन्ना आमकां अशें कळून येयलें की डेरी ही सामकी वायट परिस्थितीन आसा आनी कितले दीस चलतली न चलतली हो एक प्रश्न निर्माण जालो. डेरीचे दोन भाग आसा, एक डेरी ज्या हितून दुधाचो हाताळणी करता आनी दुसरो तेका आनी एक पार्ट आसलो तो कॅटल फीड फॅक्टरी. आमी जेन्ना पळयलें की आमच्या अशें लक्षांत येयलें की कॅटल फीड फॅक्टरी ही जी आसा ती म्हयन्यांक जवळ जवळ 35-36 लाख रुपया लॉस तिजेर जायत आसलें. हें लॉस जावपाची कारण खूब आसली, ती जर सुदारपाचो जर प्रयत्न केल्लो जाल्यार तो शक्य नासलो कित्याक की डेरी कडेन फायनान्सूय कमी आसलें. तेन्ना आमी असो निर्णय घेतलो की कॅटल फीड फॅक्टरी जी आसा ही तात्पुरती बंद करपाची आनी ती बंद केल्या उपरांत आमी आमचे लक्ष जे आसा ते डेरीचेर व्हरपाचे. आनी तेचो परिणाम असो जावन येयलो, डेरी जी आसा ती प्रोफिटान हाडपाक शकले. आमकां ह्या हितून हातभार लागलो बरोच म्हणटा तो आमचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर सर, तशेंच आमचे एनिमल हजबंड्री मिनिस्टर बाब निळकंठ हळर्णकर. आनी सगळ्यांत व्हडलो म्हणजे हातभार आनी आमकां कॉन्फिडन्सान काम करपाक मेळ्ळें ते म्हणजे आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री बाब डॉ प्रमोद सावंत.
1: सो दोतोर, एकंदरीत सरकारी पातळे वयल्यान तुमकां मदत मेळ्ळी आनी त्या आधारार तुमी आज गोवा डेरीक परत एकदा रुटार हाडपाचो प्रयत्न चालू दवरला आनी ती येत आसा, ही एक खूप बरी अशी गजाल आसा. दोतोर, एक थोडक्यान तुमी आमच्या युवकांक किंवा डेरी व्यवसाय किंवा अन्य पोल्ट्री किंवा पिगरी किंवा गोटरी ह्या व्यवसायात येवपी लोकांक कितें संदेश दिवंक सोदतात?
0: ह्या कार्यावळीत

मगाशीनं तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 7:50 आणि 50 सेकंद झाले आसात. चित्ररंजन कार्यावळीत फुडल्या सुवातेर ऐकूया अरिजित सिंग आणि नीतीमोहन हांचा जोड स्वर.

मग अर्चना तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 8:02 आणि 40 सेकंद जाल्ले आसात. या खिणाक आस्वाद घेऊया कोंकणी कांतारांचो.

सगळा चपाव माका चडशी तर जीव दितलो हांव म्हाका बुलयलो फरसान मोग जालोलो गेल्या मारसान आजून पोंग ना हांवें मोगाची गोडसाण.

मग अकबरनं तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz संचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. 8:25 आणि 40 सेकंद झाले असत. या खिणाक आम्ही ऐकत आहात कातारांचा हा प्रोग्राम. फुडल्या सवती ऐकूया गोवा रे आमचे.

ईशान आज आम्ही मनयतात गोय घटक राज्य दीस. वडा दबाज्यान वडा अभिमानान पुराय गोयकारांत एक अभिमानास्पद ही गजाल आसा. गोय हे एक आदर्श राज्य जावचे अशें सपन आमच्या पुर्वजांनी पळयले आणि ते सपन पुराय करपाच्या वटेन आम्ही ही पिळगी जापसालदारकीन वागूया. एक आदर्श राज्य म्हणून पुराय जगाच्या नकाशार नामना मेळोवपाचो यत्न करूया. इश्टानो, ह्या कातारा बरोबरच हो प्रोग्राम हांगा सोपयता. कांय खिणातच आयकुपाक रावात एक ही फिल्म से चित्रपटातली कांय गीतां.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा. हॅलो गोयकारा.

इश्टनो आता वळूया दुसऱ्या भावाकडेन, अकबर इलाहाबादी. कव्वाली गाऊन लोकांची काळजा जिखपी आमचो लाडको ऋषी कपूर.

इष्टानू, अकबर इलाहाबादी म्हळ्यारच ऋषी कपूर हाचो मोग डॉक्टर सलमा म्हळ्यारच फामाद अभिनेत्री नितू सिंग हांणी जो रोल केल्लो तिचेर. पूण सलमाच्या बापायक म्हळ्यार तय्यब अलीक हे संबंद मान्य नासता. पूण जेन्ना अकबर स्टेजीचेर कव्वाली गाता आनी आपली प्रेयसी पडद्या फाटल्यान आसा हें पळयता तेन्ना महम्मद रफी हांच्या आवाजांतली ही सुपरहिट कव्वाली जल्म घेता. निकतीच आम्ही ही कव्वाली ऐकली. इशानो एफ एम रेनबो सेवेत एक ही फिल्म से या कार्यावळीत आयज आम्ही ऐकतात अमर अकबर अँथनी या चित्रपटातली ही गीतां.

0: नंबर 420.
1: एक्सक्यूज मी प्लीज,
0: माय नेम इज एंथनी गोंसाल्विस.
2: माय
0: राइट, मैं दुनिया पे अकेला हूँ.
1: यू सी द कोएफिशिएंट ऑफ द लिनिया इज जक्स्टापोजिशन्ड by the hemoglobin of the atmospheric pressure in the country.
3: इष्टानो अशी ही सोबीत गाणी आणि खूप गोड गाणी. इष्टानो जेव्हा सिनेमाच्या शेवटाक हे तिघूय भाव एकठांय येतात आणि गुंड जीवनाचेर धुपी पछाड करत घालतात तेन्ना प्रेक्षक थिएटरान शिट्ट्यो मारत आशिल्ले. अमिताभ बच्चन हांकां ह्या चित्रपटा खातीर पयलो बेस्ट एक्टर फिल्मफेअर पुरस्कार फावो जाल्लो आनी लक्ष्मीकांत प्यारीलाल हांकां बेस्ट म्युझीक डिरेक्टर म्हूण पुरस्कार फावो जाल्लो. धर्मीक सलोखो, मोग आनी कुटुंबाची ताकद दाखोवपी हो सिनेमा सदांच आमच्या काळजांत उरतलो.

इश्टनवाणींतल्यान हांव कृपा तुमचो निरोप घेता. आयकत रावात FM रेनबो 105.4 MHz. हांसत रावात, मोग करीत रावात.

0: अरे खंय वता इतले ताकतिकेन?
1: आनी खंय? बाजाराक.
0: बाजाराक? आनी पोती खंय तर?
1: पोती पोती ते दितात मगो फुकट.
0: पळयले, ही संवय तुमची, ही संवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
1: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.

0: प्लास्टिकचा वापर बंद करूया.
1: घरातल्यान बाहेर सरताना पर्सीन, बॅगान, स्कूटरीन वा गाडीन कपड्याची पिशवी दौरूया.
0: आमची भूंय प्लास्टिक मुक्त करूया.
1: चला तर प्लास्टिक पयस दवरपाचो संकल्प करूया, वावराक लागूया.
0: स्वच्छता ही सेवा.

आणि पणजी केंद्राच्या FM या रेनबो वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 5:30 आणि 42 सेकंद झालेत आमच्या कन्सोलच्या घड्याळात. तर स्टुडिओच्या